102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 2 जून 2026. सुप्रभा श्रोते हो, यावेळी सकाळचे 5:57 झालीत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारणसभेला प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहे. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजेश जाधव यांचं गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 6:30 झालेत. श्रोतेहो चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात ऐकूया श्रीमती इंदू वैद्य यांचे विचार.
1: मी श्रीमती इंदू वैद्य. माझा चिंतनाचा विषय आहे मानव देह. मानव देह म्हणजेच नरतणू. नरतणू नरकाया हा आपल्याला परमेश्वराने वापरायला दिला. तो ज्याचा त्याला वापस द्यायचा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवूनच सर्व व्यवहार करायला पाहिजे. परमेश्वराने हा नरदेह सारासार विवेकसंपन्न सर्वोत्कृष्ट व दुर्लभ असा दिला आहे. हा एवढा सुंदर मानवदेह सर्वांनाच कुठे मिळतो? आपले अहोभाग्य म्हणून आपल्याला मिळाला. त्यामध्ये काय करायचे आहे व काय करायचे नाही हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे. मी तर म्हणेन की सत्कृत्यच करावे, सत्कार्यच करावे, सद्गुणाचीच कास धरावी, सुविचारांनीच वागावे, प्रपंच करून परमार्थ करावा, त्यासाठी थोडा वेळ द्यावा, आपलीच आत्मशुद्धी होते. मानव म्हटला तर जन्म आहेच व जन्म आहे तर मृत्यू हा आहेच. त्याने कोणालाही सोडले नाही. जपी तपी संन्यासी योगी संत महंत इतकेच नव्हे तर अवतारी पुरुषाचा सुद्धा देह त्याने ताब्यात घेतल्याशिवाय सोडला नाही. फक्त फरक एवढाच की अज्ञानी मनुष्याचा देह जुलमाने न्यावा लागतो तर ज्ञानी मनुष्याचा देह मात्र मृत्यूचे आनंदाने हौशेने स्वागत करतो. म्हणून आपण आपल्या स्वहिताकडे सार्थकतेकडे विशेष लक्ष पुरवावे. पाप घालविण्याची अर्थात पुण्यवान होण्याची उत्तम अमौलिक संधी मिळाली आहे. तेव्हा या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. संधीचे सोने करावे, जन्माचे सार्थक करून घ्यावे असे संत आवर्जून सांगत असतात व सांगत आहेत. संत संगतीत सदा असावे. मनुष्याच्या अंगी सद्गुण असणे ही खरी श्रीमंती होय. कारण सद्गुणीच सदा सुखी असतो. सद्गुणांचाच संग्रह करावा. उन्हात तापलेल्या माणसाला जसे झाडाच्या सावलीत गार वाटते त्याप्रमाणे त्रिविध तापाने तापलेल्या मनाला संत संगतीत समाधानाचा अनुभव येतो. ईशचिंतनाच्या योगाने सहजच दुर्गुणाचा तिरस्कार व सद्गुणांचा पुरस्कार होऊ लागेल. संतांचा सहवास जरी लाभला नाही तरी हरिप्रेमाने रंगलेल्या त्याच्या मधुर वाणीच्या द्वारे ओव्या अभंग श्लोक आर्या ह्या ऐकाव्यात. ज्ञानेश्वराच्या ओव्या तुकारामाचे अभंग मोरोपंतांच्या आर्या वामन पंडितांचे व रामदास स्वामीचे मनाचे श्लोक असोत ह्या सर्वांमध्ये मनुष्याच्या जन्माला येण्यापूर्वी कोणत्या प्रकारे कष्ट सोसावे लागतात, मनुष्य देह कशासाठी ईश्वराने दिला आहे, याचे सार्थक कोणत्या प्रकारे करावायचे आहे याचे मार्गदर्शन संतांनी केले आहे. संत संगत म्हणजे त्यांच्या विचारांची संगत. शेवटी सांगायचं एवढंच आहे की मानव देह हे अमौलिक रत्न आहे, त्याचा वापर योग्य प्रकारे करावा. धन्यवाद.
0: चिंतन हा विचारमंथनाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झालीत. ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर कृषीवाणी या सदरात 6:40 जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर मृणालिनी दहीकर यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा सहक्षेपित करू. परिसर या कार्यक्रमात 6:50 रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आज हा कार्यक्रम. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

7:40 मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:15 या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल 8:40. विविध भारती सेवेचे कार्यक्रम 9:00 सहक्षेपित करू. 10:00 आकाशवाणी@90 निमित्ताने आकाशवाणीचं संचित रूपक मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:30 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करू. आपकी पसंद हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम 11:00 आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळेकर. त्यानंतर ऐकूया कायदा समजून घेऊया POCSO ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांच्याकडून. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. विविध भारती सेवेचे कार्यक्रम 1:00 पासून आपण ऐकू शकाल.

5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 6 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 किसानवाणी या सदरात सोयाबीन पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी चर्चा आपण ऐकू शकाल. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर दीपक कचवे, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र डॉक्टर प्रमोद मवकर, विषय विशेष तज्ज्ञ कीटकशास्त्रज्ञ रुपेश झाडोदे, विषय विशेष तज्ज्ञ कृषिविद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मृणालिनी दहीकर यांचं हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलेत. या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6:40 झालेत.
1: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
2: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
1: सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
2: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: किंमत कमी उत्पन्न नामी.
2: संपर्क 950-377-4797.
0: श्रोतेहो प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
3: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकूयात जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, जून महिन्यात कोरडवाहू खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी पिकांचे सुधारित बियाणे, जीवाणू संवर्धने आणि इतर निविष्ठांची जुळवाजुळव करतानाच कमी खर्चाची शाश्वत शेतीकरिता शेतकरी बांधवांनी काही बाबींचा अवलंब करावा. त्यासाठी शेतामध्ये शेततळं खोदले नसेल तर पाऊस सुरू होण्यापूर्वी 1% जास्त उताराचे 2 हेक्टर शेतासाठी उताराच्या शेवटी 20 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचे शेततळे खोदावे. यात साठवलेल्या पाण्याचा उपयोग अवर्षण काळात संरक्षित ओलीत देण्यासाठी करता येईल. शेवटच्या वखरापूर्वी शेतामध्ये हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत, कंपोस्ट खत टाकावं. अर्धवट कुजलेलं शेणखत शेतात टाकू नये. शक्यतो शेणखत मातीत चांगलं मिसळणं गरजेचं आहे. पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची विशेषतः सोयाबीनची उगवण शक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता 70 ते 80% असेल तर पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. माती परीक्षण अहवालाच्या शिफारसीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात, त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येईल. खतमात्रा उशिरा दिल्यास पिकांच्या

0: उत्पादनात घट येते. पिकलेल्या आणि जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून कोरड्या जागेत साठवाव्यात. प्रत्येक शेतकऱ्यानं यावर्षी कमीत कमी 100 किलो निंबोळ्या गोळा कराव्यात. याचं 5% निंबोळी अर्काची 2 हेक्टर कपाशी तूर हरभरा पिकांवर 2 फवारणी केल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या खर्चात 20-25% बचत करता येईल. कोरडवाहू सलग पिकांऐवजी आंतरपिकं घ्यावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास अनुक्रमे ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम, PSB, KSB आणि इतर जीवाणू संवर्धन प्रत्येकी 1 किलो बियाण्याला 25 ग्रॅम बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. संत्रा मोसंबी इत्यादी झाडांना मृगबहाराकरिता दिलेला ताण पाऊस न आल्यास हलकं ओलीत देऊन तोडावा. शिफारसीनुसार आणि माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. आंबिया बहाराची फळे असलेल्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावं. मिरची वांगी टोमॅटो फुलकोबी या पिकांची 4-6 आठवडे वयांच्या रोपांची शेतात लागवड करावी. भेंडी वाल चवळी कारली ढेमसे भोपळा कोहळे दोडके हळद आणि अद्रक यांची लागवड करावी. गॅलर्डिया झेंडू मोगरा शेवंती या फुलझाडांची लागवड करावी. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांना पशुवैद्यकाचे सल्ल्यानुसार लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ही होती जून महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी माहिती. आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर होता मृणालिनी दहीकर यांचा.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहे. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं पेरिमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने, तीन तीन महिन्यांनी

0: यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस, जे खूप महत्त्वाचं असतं. अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं, कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स, म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतं आहे, मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, त्या तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात, नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो, माणूस घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनिमार्ग जो असतो, योनिमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमधली जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचं सिम्प्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन, जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात, आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत, की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशाप्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात. याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी

0: जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टिस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपड्यांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:55 झालीत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष आज हा कार्यक्रम.

श्रोतेहो, भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचा आज स्मृतिदिन. त्यांना भारतीय चित्रपटाचे शोमॅन आणि चार्लिन चॅप्लिन म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील पेशावर येथे 14 डिसेंबर 1924 रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातकीर्त अभिनेते आणि नाट्यकलावंत पृथ्वीराज कपूर हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव रामसरणी असे होते. राज कपूर यांचे मूळ नाव रणबीर राज कपूर. त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना नावातील रणबीर गाळून राज कपूर असे नाव धारण केले. त्यांना लहानपणापासूनच अभिनयात रुची होती, त्यामुळे शिक्षणाऐवजी त्यांच्या रुचीकडे जास्त लक्ष देण्यात आले. वडिलांचा नाटकातील आणि चित्रपटातील अभिनय पाहतच ते मोठे झाले होते. याच क्षेत्रात काम करायचे असे त्यांनी ठरवले. वयाच्या 10व्या वर्षी इन्कलाब या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांची सुरुवात बॉम्बे टॉकीजमधील कॅपर बॉय म्हणून झाली. श्रोतेहो, ते त्यांच्या वडिलांनी निर्मालेल्या पृथ्वी थिएटरमध्ये 1944 साली रंगमंचावरील विदूषक, दिवार या नाटकातील नोकर आणि पडदे ओढणारे पडद्यामागील कलाकार म्हणून त्यांनी काम केले. भालजी पेंढारकर यांच्या वाल्मिकी या चित्रपटात नारद मुनीची तसेच हमारी बात गौरी इत्यादी चित्रपटात लहान लहान भूमिका त्यांनी केल्या. नीलकमल या चित्रपटात 1947 साली त्यांना नायक म्हणून पहिली संधी मिळाली. 1948 मध्ये त्यांनी आरके स्टुडिओची स्थापना केली. याचबरोबर आरके फिल्म या निर्मिती संस्थेची स्थापना करण्यात आली. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आग हा त्यांचा पहिला चित्रपट होता. बरसात, आवारा, श्री 400 बीत, बूट पॉलिश, अंदाज, दास्तान, सरगम अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. राज कपूर यांनी 1973 मध्ये बॉबी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. श्रोतेहो, भावपूर्ण डोळे, चेहऱ्यावरचा नैसर्गिक भोळा भाव आणि अभिनेता चार्लिन चॅप्लिनसारख्या काही शारीरिक लकबी, आवाजातील मार्दव्य या वैशिष्ट्यांनी सजलेले राज कपूर यांचा सहज सुंदर अभिनय रसिकांच्या मनाचा ठाव घेत असे. त्यांना 3 राष्ट्रीय पुरस्कार, 11 फिल्मफेअर पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शक, शतकातील सर्वोत्तम शोमॅन असे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. भारत सरकारने राज कपूर यांना पद्मभूषण पुरस्काराने 1971 साली सन्मानित केले. 2001 मध्ये त्यांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. 1987 साली भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना जाहीर झाला. हिंदी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेण्याचं श्रेय त्यांना जाते. श्रोतेहो, त्यांना शोमॅन म्हटलं जातं. 24 तास चित्रपटाचा विचार करणारी व्यक्ती अशी राज कपूर यांची खासियत होती. अभिनयाच्या आणि दिग्दर्शनाच्या विद्यापीठाचा कुलगुरू शोभणारा, कॉमनमॅन साकारणारा हा महान कलावंत 2 जून 1988 रोजी कैलासी रवाना झाला आणि एक युग संपलं.

0: दिन विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण

0: महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ नॅक मान्यता प्राप्त
1: संपर्क गजानन समृतवार सर 95 274 28 472
2: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
3: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
2: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
3: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
4: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 PM दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543
5: आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

झरझर जरा अवखळ जरा जसा निसटतो अलगद पारा हजरे पाणी पक्ष्यांची गाणी हिरव्या रानी।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 7:07 होत आहे. प्रादेशिक बातमीपत्र ठीक 7:10 आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.
1: 7 होत आहेत. प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील आकाशवाणी पुणे केंद्रावर.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान प्याव।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तो शिकवतोय ना
1: हक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE अडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदार

मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व

0: काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका PhD धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये BTech, MTech आणि मृदा संधारण विषयात PhD केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंडमधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्या

0: साठी पालघरहून नेता चौरे।
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही। 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे। नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यातील लातूरचे डॉ मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे। दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं, त्या 89 वर्षांच्या होत्या। लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे। हवामान, राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली, बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी। ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं, नमस्कार।
2: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे।
3: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल।
2: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत।
4: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया।
3: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा।
2: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा।
4: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा। प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या।
2: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी।
5: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर. 7:23 होत आहेत. दिनविशेष. श्रोते हो, ज्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम ऐकत आहोत तो रेडिओ, त्या रेडिओचं पेटंट मार्कोनी यांनी घेतलं दिनांक 2 जून 1896 या दिवशी. ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस. 2 जून 1963 या दिवशी त्यांचा जन्म झाला. ज्येष्ठ गायक, गीतकार, वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार इलय राजा यांचा जन्म 2 जून 1943. ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि द ग्रेटेस्ट शो मॅन या उपाधीनं सन्मानित झालेले राज कपूर यांचं निधन झालं दिनांक 2 जून 1988 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
1: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन, अँड एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहे. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्त नसली तर बॉडी पडणार खाली. तर त्यामुळे काय, त्यांना ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यांना नंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर हा, तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे आणि कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी

0: असली पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होणार.
1: अच्छा, केमोबद्दल काय सांगाल? तर सगळे घाबरतात, केमोला खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
0: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे, त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बालं जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन मध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग. त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकर लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
0: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी. मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 20 डेज ते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय, सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
0: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन आपल्याला घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने.
1: अच्छा,
0: किमो चालतो 2-2.5 महिने. तर तो टेस्ट मॅच आहे, रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतं, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळानंतर तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं आहे डॉक्टर. तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता? आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
0: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्याआधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला. तंबाखू नाही खायचं किंवा अल्सर लवकरात लवकर डायग्नोस करून, त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झाला तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात, ते तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते, तुम्हाला परत दात देतात. एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वोलनसाठी स्वोलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला, 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये. मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे. फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस, असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन हम सांगतो तितका मोठा सर्जन. आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये एक स्कार येतं, त्याने आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचा, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही केलं तर तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट्स लावतो.

0: तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला दिसत नाही. पण आधी ते आपण हड्डी हड्डी आपण त्याचा टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ॲज अडिक्टिव्ह ॲज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन चांगले आपण घेतलेले पाहिजे, तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे. आपली इम्युनिटी चांगली ठेवायची, प्रतिकारशक्ती फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय आहे? इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम. म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो. तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायचे, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी
1: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे. त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ते कधी येत नाही. ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो ट्रीटमेंट झाली. एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात. त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतात. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकरंट अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावं लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्याचे कमी होतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही,
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 7:40 झालीत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: चिनार महेश यांच्या संगीत नियोजनात मंगेश कंगणे यांचं गीत आपण ऐकलं. उर्फी चित्रपटासाठी स्वर होता हर्षवर्धन वावरे आणि सहकाऱ्यांचा.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर 95-274-28-472.
4: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
5: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
4: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
5: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
6: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 2:00 PM. दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96-573-45-543.

0: लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरात गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. परिवार चित्रपटासाठी संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 9887786490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणी वरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

0: ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात कुलवधू नाटकातील हे नाट्यपद आपण ऐकलं.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.
4: सुनो ना.
5: हाँ?
4: सोच रहा हूँ अपना बिजनेस क्यों ना बढ़ा लूँ.
5: तो रोका किसने है? हाँ?
4: रोका तो किसी ने नहीं, पर समझ नहीं आ रहा कि मदद किससे मांगूं.
5: मुझसे.
4: तुमसे? तो अच्छा बताओ फिर.
5: आकाशवाणी है ना, मैंने सुना है उसका नेटवर्क देश भर में फैला है.
4: पर उससे मेरा क्या फायदा?
5: देखो फायदा है, जिस शहर में चाहो विज्ञापन की मदद से उपभोक्ताओं तक पहुंच जाओ.
0: ज्योति नायर यांची गजल ऐकूया पंकज उदास यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8 वाजत आहे. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988-17-86-490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: एकदम स्वस्त आणि

0: मस्त
1: अहो काय स्वस्त आणि मस्त
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग
1: हे मात्र खरे हो
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात
1: जाहिरात असो कशाची ही
0: मग आत्ताच करतो संपर्क
1: पत्ता माहित आहे ना
0: होय तर जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ
2: श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया फारुख कैसर यांची रचना पारसमणी चित्रपटासाठी युगलस्वर मुकेश आणि लता मंगेशकर यांचा

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमातील उर्वरित रचना आपण ऐकूया सकाळी 8:40

आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. यावेळी सकाळचे 8:30 होत आहे. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: रवींद्र हे सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमारच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. CEPA हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे.

आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली, तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेस संदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली, असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील 3रा सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार
केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह

0: गट अमध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाई विरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: वर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8:40 झालीत. श्रोते हो ऐकूया हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

श्रोते हो, तेरे मेरे सपने चित्रपटातील हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. साधना सरगम आणि हरिहरन यांच्या स्वराला संगीत आहे विजू शहा यांचं.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

दिल चाहता है चित्रपटासाठी स्वर होता शान आणि कविता कृष्णमूर्ती यांचा. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. दबंग चित्रपटासाठी स्वर आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 9 वाजत आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 10 वाजत आहे. आकाशवाणीच्या 99व्या वर्षपूर्तीनिमित्त सहक्षेपित करीत आहोत समन्वित रूपक आकाशवाणीचं संचित.

बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयवाक्याशी बांधिलकी जपणाऱ्या आकाशवाणीनं भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे विनम्र आभार आणि अभिनंदन.

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली आहे. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये ही शीर्षकं पाहायला मिळतात. परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 काळ. आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांचे दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना मला, बाळ, स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचा आहे, काय करायचं? म्हणजे तुम्ही सांगा, मी करू का? मी करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं? तर महिला मंडळ. महिला मंडळ
2: काय ठेवलं?
1: तर मी गिरगावात रामन शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे. तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता मंडळ ठेवलं.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोतासमूहाचे

0: कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बालजगत, बालविश्व, किलबिल ही शीर्षकं आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भावविश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
1: नमस्कार, मी स्नेहा पाटळ, मी आता 4th शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गंमत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आले होते, पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन चुटकीसरशी निघून गेले.
2: बालदोस्तांनो नमस्कार. आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशालीताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
3: धन्यवाद.
2: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
3: मी 6th आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
0: युवावाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्न पंखांनी उंच गगनभरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटकं, नाट्य, अनेक कलाप्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

0: हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा युवावाणीच्या ह्या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालं यार, आपण काहीतरी ॲडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ, स्त्री सखी, सखी सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा?
1: मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
0: छान, मस्तच.
1: आणि खूप काही ऐकत गेले, त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते, त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील

तून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या. कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी. उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोतेहो सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
2: नमस्कार,
1: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
2: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाही आहे.
0: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

0: रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या 99व्या वर्षपूर्तीनिमित्त समन्वित रूपक आपण ऐकलत आकाशवाणीचं संचित. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे.
2: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
3: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
2: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
3: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
4: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.
5: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
6: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
5: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
6: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
5: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
6: मोबाईल 9887086490.
5: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
3: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
2: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
3: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
4: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657345543.
4: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंत कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत आणि सोबतच स्वाती गोलाईतचा सप्रेम नमस्कार. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बॉबी चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग यांना, आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि पसंती आहे या श्रोत्यांची. नाचनगाव बाजार चौकेतून आरती भगत, आशाताई भगत, उषा, वृषाली, पूर्वी, लता, प्रदीप, विशाल, रामचंद्र आणि समस्त भगत परिवाराची. जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय, आशिष पृथ्वीराज साध्वी, सोबतच परभणी येथून गणेश हारगावकर यांची. सरोज चौक अमरावती महाराष्ट्र येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा शालिया, शोएब खान, सायमा खान, पोत्रा मुस्तबा खान, पोत्री अल्फिया खान, राऊबाई शाहिदभाई, गांधीबाग येथून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर यांची. ग्रामपात्री जिल्हा चंद्रपूर येथून ठेमाजी ठिकरे, मंगला ठिकरे, चंदू, रोनक, कल्याणजी, शंकर, रामहरी लोखंडे आणि किसन कुंभरे यांची.

दिवाना तेरे नाम का चित्रपटासाठी ऐकूया रवींद्र रावल यांची रचना. आशा भोसले यांच्या स्वराला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि पसंती आहे या श्रोत्यांची. शाहूनगर यवतमाळ इथून राहुल मनवर सरला मनवर विशाल चेतन रोशनी आणि बेबी प्रियांशी यांची. शनिवारपेठ बीड शहर इथून पी बी कुलते हनुमंत कुलते समर्थ वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलते यांची. गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथून नारायण आबाजी

पुंडे, सोनबा पुंडे आणि हर्षदा पुंडे यांची, जरूड वरूड येथून बाबासाहेब वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे, मीनाक्षी चरपे सोबतच पुणे येथून पंकज वाडोदे, आर्या आणि प्रियंका यांची।

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887680490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: श्रोते हो, आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर ऐकूया परदेसी बाबू चित्रपटासाठी अनुराधा पॉ

0: सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: श्रोते हो, आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर ऐकूया परदेसे बाबू चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, उदित नारायण आणि सहकाऱ्यांना. या गीताला पसंती आहे या श्रोत्यांची. जी स्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर जयनेतून गिरीश देशमुख, सोनाली रेणुका आरव आणि वाय जी देशमुख यांची, वरुण जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद आणि स्वराज वानखडे यांची, दौलतबाद मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी यांची, हिंदराज रेडिओ श्रोता संघ कुपटी तालुका नेवासा इथून याच गीताला पसंती आहे या श्रोत्यांची, बंडू लोहार पोपळघट, माया शिवान, चंद्रकला आणि देवीदास यांची, भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, श्री श्रवण, अनिता आणि समस्त बिडवे परिवाराची.

लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकूया अंजान यांची रचना. जमीन आसमान चित्रपटासाठी संगीत आहे आर डी बर्मन यांचं आणि पसंती आहे या श्रोत्यांची. साईलीला पार्क आर्णीतून मांगीलालजी तुनगर, सौवच्छला तुनगर, अमोल चंद्रकला, सुमित आणि वीरा यांची. पुणे येथून प्रतीक्षा बुलबुले, दीपकराव बुलबुले. आसरा येथून संध्याबाई इंगोले आणि समस्त परिवाराची. काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत जाधव. संचित मोताळा येथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख. कराडा रिसोड येथून सान्वी देशमुख आणि समस्त देशमुख परिवाराची. तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन यांची. दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन. सोबतच फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा भेड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना आणि गब्रू पैलवान थोरात यांची. मुक्काम पोस्ट येडगुळ तालुका हातकणंगे जिल्हा कोल्हापूर येथून अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता मेघना, उत्कर्षा आणि अरुण यांची.

0: हे कस्टमर केयर कुठे? मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजकुमार चित्रपटासाठी हसरत यांची रचना. स्वर आहे मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचा, तर संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. पसंती आहे या श्रोत्यांची. शिंदे चौक दक्षिण कसबा सोलापूर येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी सृष्टी आणि समस्त पाटील परिवाराची. किशोरनगर अमरावती येथून हिरामन शेंडे, शिलादेवी शेंडे, मनीष दर्शना, रमेशचंद्र कांबळे आणि सरोज कांबळे यांची. जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोंगा तालुका जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फौजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला शेख, गदर शेख आणि निलोफर शेख यांची. बिलोरी जिल्हा नांदेड येथून चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे सय्यद, माहिरा सय्यद यांची. मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर राही, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता, अर्जुन गव्हाणकर, टुकटुक यांची. वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि ध्वनी गव्हाणकर परी यांची.

0: ताजी घटना आहे की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या. तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो. तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाललैंगिक शोषण, तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्शच झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून, कधी कधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्यानी सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्यानी ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल, तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार, ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा छळ, हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो, म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये, की त्याला एक थोडंसं गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो, तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार, की हे जेव्हा त्यांच्यासोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे, जसा बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला, तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील. त्याला ॲग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो की, आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे, ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार, म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा तो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात, किंवा जी जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे, ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची, म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड, म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी, हां, तर हे अशा केसेस म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे, की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतःसुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखाद्या ज्यांच्याबरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात, ते स्वतःला सेफ फील करू शकतात, अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं अत्याचार झाला ना की

0: कुटुंबांना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरणं आहेत, घटना आहेत, तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्तीसुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची, तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याची ज्याचा आपल्यावरती उपकार आहे, तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते. त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल. या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही, म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असते की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी, किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात, तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडंसं समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रीतसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
0: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
1: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल, बोलकं मूल, खेळकर मूल अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
0: श्रोते, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 15 41 29 आणि 45 15 41 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
1: पोलिसां आत्ता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्यासमोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी

0: युनिफॉर्ममध्ये नसावं, सिव्हिल ड्रेसमध्ये त्याच्याशी चौकशी करावी आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्समध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्या वरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असलं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा. नाव आपलं?
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवा तालुका शहर जिल्हा कोल्हापूर इथून.
1: प्रश्न विचारा आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना, त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बरं, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावेसुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे. रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो. हा, नमस्कार. प्रश्न विचार आपला. तुमच्या रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का, म्हणजे तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
2: हॅलो.
1: हा, रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का. प्रश्न विचार आपला.
2: हॅलो, नमस्कार सर.
1: हा, नमस्कार, बोला.
2: जर मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
1: बर, प्रश्न विचार आपला.
2: ती नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: हा, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे आणि पुराव्याचे महत्त्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, CCTV फुटेज असेल, तर हे सगळे महत्त्वाचे पुरावे आहेत. आणि ह्याच्यामध्ये 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतः असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी

0: चा निर्दोष आहे तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात नोंदवले जातात तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात जेणेकरून तो बाल जे आहेत बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: हॅलो
2: नमस्कार.
1: हॅलो हां प्रश्न विचारा आपला. हॅलो हॅलो हॅलो
3: हॅलो
1: हां बोला आपला प्रश्न विचारा.
3: मी लातूरहून बोलतोय.
1: बर
3: आमचा प्रश्न एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय दोन वर्ष झालं तिला न्याय भेटत नाहीये त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का.
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका जिल्हा कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे. तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एडमधून पॅनल ॲडव्होकेट दिले जातील जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्रा मारण्याची गरज नाही त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सगळीकडे असतं तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ॲडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
1: मॅडम एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतं आहे तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे.
0: हां बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकारसुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समितीसमोर पाठवलं जातं आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बाल कल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलेही न्यायव्यवस्था किंवा ही जी बाल कल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटलसारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असतो ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात इतर दोन डॉक्टर असतात जे तपासणी करतात. पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही पण लुकिंग ॲट द सिच्युएशन म्हणजे सर्कमस्टन्स काय आहे घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं.
0: हां जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही तिथे अ ब कड किंवा

0: अशा प्रकारचा शब्द वापरला जातो आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते, आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते, म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी, लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून, तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधीकधी ते आपल्याला DNA टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत, तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. DNA टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतं ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते मानते बालक पण ते कुटुंब पण मानसिकदृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो, कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे, आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे, तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी, वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात, तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समितीसमोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हील होईल म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल

0: काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
1: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे, की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता. आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना, त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकी.

0: वेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हील होईल म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता. आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकी.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्या

काळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो, पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते, तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो, तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाही आहे. उलट, अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो, तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागस्ता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते, म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्त्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो, तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही, तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत, तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं, किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो, किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो, पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टी व्ही समोर बसायचं, एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टॅल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टॅल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टॅल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकटं पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टॅल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टॅल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस यूपीआई ने पिछले महीने 23 अरब 20 करोड़ लेन देन का रिकॉर्ड बनाया है। इस उपलब्धि पर वित्तीय सेवा विभाग ने सोशल मीडिया पोस्ट के माध्यम से नागरिकों को डिजिटल भुगतान को अपनाने के लिए धन्यवाद दिया। दिल्ली की एक अदालत ने नीट परीक्षा के पेपर लीक मामले में 5 आरोपियों की न्यायिक हिरासत 15 तारीख तक बढ़ा दी है। विशेष न्यायाधीश न्यायमूर्ति अजय गुप्ता ने केंद्रीय अन्वेषण ब्यूरो सीबीआई की उस याचिका को स्वीकार कर लिया जिसमें मंगीलाल विकास बिवाल दिनेश बिवाल यश कादव और धनंजय लोखंडे की न्यायिक हिरासत बढ़ाने की मांग की गई थी। महिला क्रिकेट में भारत और इंग्लैंड के बीच तीसरा अंतिम T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच आज इंग्लैंड के टॉन्टन में खेला जाएगा। ये मैच भारतीय समयानुसार रात 11 बजे से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध। आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता। मात्र त्यानंतर योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं। त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या। तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं। ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहे, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाही, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं।
3: 60,00,000-80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात। ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही।
2: मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार असल्यानं राज्यातील रस्ते सुधारणा आणि विकासाला आणखी गती मिळणार आहे। बुलडाणा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे। केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे। रेल्वे सुधारणा अधिनियम 2008 अंतर्गत जालना खामगाव दरम्यानचा 162 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलाय। या प्रकल्पासाठी आवश्यक निधीपैकी 50% हिस्सा महाराष्ट्र शासनानं स्वीकारला असून त्याची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। मध्य आणि सेंट्रल रेल्वेला जोडणारा हा महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या औद्योगिक व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन्ड प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलंय। हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील। मात्र ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ

घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचं आधार तपशील वापरता येणार आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमानं आज नागपुरातील व्हेरायटी चौक इथं निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ युगल रायलू आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अरुण लाटकर यांनी केलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत वाढती महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीनं घ्यावे अशी मागणी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं खामला चौक देवनगर इथलं जनसंपर्क कार्यालय उद्या 3 जूनपासून महाल इथल्या गडकरी वाडा इथं स्थलांतरित करण्यात येत आहे. यापुढील सर्व जनसंपर्क आणि नागरिकांच्या भेटीगाठींसाठी हे कार्यालय महाल इथल्या गडकरी वाडा इथं कार्यरत राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना आता औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागानं दिले आहे. राज्य सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलीकडेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी आंदोलकांच्या वारसांना ST MIDC नोकरीचं आश्वासन दिलं होतं. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलंय. ब गटात परतवाडा बसस्थानकानं प्रथम, मोर्शीनं द्वितीय, तर चांदूर बाजारनं तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळालाय. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसंच 12 कर्मचाऱ्यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर April 2025 ते March 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरवण्यात आलं. नागपूरच्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे GMR विमानतळ प्रकरण मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील रामगिरी इथं सत्कार करण्यात आला. AIDच्या शिष्टमंडळानं केंद्र सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयामुळे नागपूरचं विमान वाहतूक, लॉजिस्टिक आणि गुंतवणूक केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल, तसंच विदर्भातील औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास AIDतर्फे व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, वणी, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड इथल्या तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमामुळे 60 पेक्षा जास्त देशांचे खेळाडू आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसनान ओंबारू हफानला तिनं आज 25-23, 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवांग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदांबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि अत्यंत हलक्या पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा देखील वाहू शकतो. येत्या 6 जूनपर्यंत कमी अधिक प्रमाणात विदर्भात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय. दरम्यान सततच्या वादळी पर्जन्यमानामुळे कमाल तापमानात घट झाली असून मागील 24 तासात विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

0: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वादळी वाऱ्यानं वीज तारा तुटून आणि खांब वाकल्यानं धारणी उपकेंद्राअंतर्गत 150 अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. कुसुमकोट भोकर बर्डी महामार्गावर अनेक झाडं कोसळल्यानं वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3 टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध. आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आनंद बख्शी के लिखे इस गीत की धुन बनाई है लक्ष्मीकांत प्यारेलाल ने.

0: थक्कत झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर डॉट जीओव्ही डॉट इन.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी

भागातले 3 महत्त्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीज पुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले, अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान, येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण.
3,500 किलोमीटर

0: विजय रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपचा इच्छित हो 558 kHz अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील 4th अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयाती फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हलले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी येते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला GDP ग्रोथ रेट हा 6.5% या वेळेला आहे. गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झालेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला? गोल्ड रिझर्व ते 6.5 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो, रोखीने होत असे. तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात.

जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याच्यात त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलली गेली, म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. जीएसटी, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण, कारण आपल्या निर्यात कधी वाढेल, आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे फरक आहे तो कमी कसा करता येईल, तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी

0: एक्सपेंडिचर वाढवलं, याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालीमध्ये मोठे बदल केले गेले. जीएसटी, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण, कारण आपल्या निर्यात कधी वाढेल, आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे आहे फरक आहे तो कमी कसा करता येईल, तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय, तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशियंटवर होत होता तो आता होईन असा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय, तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय, म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण, इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी इज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत, त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या सुचवल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे, त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची, म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारण विरहित कर्ज मिळणं कठीण असायचं, म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारण विरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत, म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना, म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळात, त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालतायत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारण्यामुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नेआण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही, यामुळे काय

0: होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसीमध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसीमध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर एमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप वर आप

0: 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
6: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
5: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
6: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
5: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
6: मोबाईल 9887860490.
5: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
7: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
5: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
7: सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी.
5: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
7: किंमत कमी, उत्पन्न नामी.
5: संपर्क 950-377-4797.
0: सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. किसान वाणी.
8: किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा.

0: किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि यासोबतच मृणालिनी दहिकरचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आता खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. नवीन पीक घेण्यासाठी तुम्ही शेतशिवार तयार केलेलं असेल आणि अगदी आता पावसाची वाट बघत असाल. आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर सोयाबीन हे पीक प्रमुख पीक म्हणून शेतकरी बांधव या पिकाला पसंती देतात. तर आज आपण सोयाबीन पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावरची चर्चा ऐकणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर दीपक कछवे, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आणि डॉक्टर रुपेश झाडुदे, विषय विशेषज्ञ कृषी विद्या. या चर्चेचं संयोजन केलेलं आहे मृणालिनी दहिकर यांनी. ऐकूया तर सोयाबीन पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची चर्चा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण सोयाबीन पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत डॉक्टर दीपक कछवे सर, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर प्रमोद मगर सर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आणि डॉक्टर रुपेश झाडुदे सर, विषय विशेषज्ञ कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण सोयाबीन पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाच्या संदर्भात तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. मी सुरुवातीला डॉक्टर दीपक कछवे सर यांना प्रश्न विचारते की सोयाबीन पिकांचं आपल्या जिल्ह्यातील जे महत्त्व आहे तर ते काय सांगू शकाल सर?
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधील जे काय मुख्य पिकं आहेत त्यामध्ये सर्वप्रथम कपाशी आहे. ते साधारणतः 9 लाख एकूण हेक्टर क्षेत्रापैकी 5 लाख हेक्टरवर आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महत्त्वाचं पीक म्हटलं तर सोयाबीन आहे आणि ते साधारणतः 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्या जिल्ह्यामध्ये पेरलं जाते. आणि सोयाबीन पिकाचं एक महत्त्व आणखीन शेतकऱ्याच्या दृष्टीनं

0: असा आहे की सोयाबीनची काढणी करून त्यांना रब्बीमध्ये हरभरा किंवा गहू यासारखं दुसरं पीक देखील घेता येतं आणि साधारणतः 100 दिवसामध्ये एक चांगलं उत्पन्न देणारं पीक म्हणून त्याकडं पाहिलं जातंय. परंतु सोयाबीनचं पीक आपण म्हटलं की आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाची समस्या येते की उगवणीची. तर शेतकरी बंधूंनी सोयाबीन पेरणीचं निश्चित झाल्यानंतर आपण जे काय बियाणं त्यासाठी वापरणार आहोत किंवा उपयोगात आणणार आहोत त्या बियाण्याची आपण उगवण क्षमता तपासली पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत आहे की 70% उगवण क्षमता म्हटलं की चांगली उगवण क्षमता असते. तर शेतकरी बंधूंनी जे बियाणं आहे त्या बियाण्यामधून न निवडता अंदाजे 100 बिया घ्यायच्या आहेत. त्या बिया आपल्याला जे काय आपल्याकडे सुतळीचं पोतं असते त्या पोत्यावर 10-10 रांगामध्ये 10 रांगा अशा तयार करावायच्या आहेत आणि त्या पोत्याची गोल घडी करून त्या घडीला रोज 2-3 वेळा आपल्याला वरून पाणी शिंपडून मारायचं आहे आणि 5 दिवसांनी ती पोत्याची आपली जी काय आपण घडी केलेली ती उघडायची आणि 100 पेरलेल्या बियापैकी किती बियांचं उगवण झाले आपल्याला ही मोजणी करायची आहे. जर आपल्या 70 बिया उगवल्या की आपली उगवण क्षमता 70% आहे. आपण कुठलीही काळजी न करता ते बियाणं पुढच्या आगामी पेरणीसाठी वापरू शकतो आणि त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता आल्यावर अत्यंत चांगली बाब आहे आणि कमी उगवण क्षमता आल्यास त्या प्रमाणामध्ये आपण थोडंसं बियाण्याचा जे काही दर आहे तो वाढवून आपण पेरणी करू शकतो. फारच जास्त उगवण क्षमता आल्यास आपण दुसरे बियाणे पर्यायी बियाण्याकडे वळावे.
1: अच्छा, म्हणजे सर्वात सोपी पद्धत बियाणे उगवण क्षमता तपासण्याची ही गोणपाटामध्ये बियाणे टाकून त्याची उगवण शक्ती तपासणं हे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला त्यापासून किती बियाणे उगवतील तर यासाठीची माहिती मिळू शकते.
0: निश्चित.
1: बरं सर, सोयाबीन पिकांमध्ये विविध वाणांचे, कमी वाणांचे किंवा जास्त वाणांचे कालावधीचे वाण आहेत, तर ते कोणते वाण आहे काय सांगाल आपण?
2: तर शेतकरी बांधवांनो, आपल्या इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसे बघितले असतात, लवकर येणारी जी वाण आहे सोयाबीनची ती उपयुक्त आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम जे वाण आहे ते म्हणजे पिडिकिवी आंबा. हे वाण अतिशय चांगलं आहे. या वाणाचे जे दाणे आहेत ते चांगले गोलाकार, एकसारखे गोलाकार आहेत. त्याबरोबरच पिवळे धम असल्यामुळे या बियाण्याला मार्केटमध्ये चांगली व्हॅल्यूसुद्धा आहे. त्याबरोबरच हे वाण, या वाणावर सहसा पिवळा मोजॅक जो म्हणतो तो सहसा येत नाही. त्याबरोबरच खोडमाशीसाठी आणि चक्रीभुंगासाठीसुद्धा हे वाण मध्यम सहनशील आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना ही ते मी माझं सांगणार राहील की तर त्यांना वापरायचं असेल तर पिडिकेवी आंबा हे वाण ते वापरू शकतात. त्यानंतर दुसरं अजून एक वाण आहे ते म्हणजे सुवर्ण सोया. हे वाण हे लव असणारं वाण आहे. म्हणजेच या वाणावर, म्हणजेच खोडावर, त्याबरोबर शेंगेवरसुद्धा छोटे छोटे केस असतात की ज्यामुळे या वाणावर जे काही रसरस करणाऱ्या किडी आहेत, मावा आहेत, तुडतुडे आहे, यांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचं शेत हे नदीकाठ्याने असेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून नेहमी पूर वाहून जातात, तर अशा ठिकाणीसुद्धा हे वाण तग धरून राहू शकतं. त्यामुळे सुवर्णसोया हे वाणसुद्धा अतिशय चांगलं वाण आहे. तर इथे शेतकरी बांधवांना एक विनंती राहील की त्यांना जर यावेळेस सोयाबीनची कोणती वाणं लावायची असतील तर ते एकतर पिडिकेवी आंबा या वाणाचा अवलंब करावा त्यांनी, किंवा मग सुवर्ण सोया या वाणाचा अवलंब करावा.
1: बरं, तर डॉक्टर रुपेश झाडोदे सर, आपण सोयाबीनच्या वाणाच्या संदर्भात माहिती सांगितलीत. सोयाबीन पिकांची बीज प्रक्रिया करताना कुठली काळजी घ्यावी तर काय सांगाल डॉक्टर प्रमोद मगर सर?
3: निश्चितपणे आपण योग्य बियाण्याची निवड केल्यानंतर आपल्याला त्या बियाण्याला बीजप्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रसंत आपले जे संत तुकाराम आहेत यांनी सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. आता आपण योग्य वाण निवडलं परंतु त्याला बीजप्रक्रिया करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता बीजप्रक्रिया करत असताना हे तंत्रज्ञान आपण समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे. मग बीजप्रक्रिया करायची असली की आपल्याला वेगवेगळ्या घटकांची बीजप्रक्रिया आपल्या बियाण्याला करावी लागते. मग बीजप्रक्रिया जर करायची असेल तर मग असे कोणते घटक आहेत ज्याची बीजप्रक्रिया आपण आपल्या बियाण्याला करू शकतो आणि विशेष करून आपल्या सोयाबीन बियाण्याला करू शकतो? तर त्यामध्ये FIR हा अनुक्रम आपण बीजप्रक्रिया करत असताना कायम लक्षात ठेवला पाहिजे. मग FIR म्हणजे काय? तर F म्हणजे फंगिसाइड, ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो. आय म्हणजे इन्सेक्टिसाइड, ज्याला आपण कीटकनाशक म्हणतो. आणि आर म्हणजे रायझोबॅक्टेरिया, ज्याला आपण जीवाणूसंवर्धक म्हणतो. म्हणजे रासायनिक बुरशीनाशक, त्यानंतर रासायनिक कीटकनाशक आणि त्यानंतर जैविक

0: संवर्धक याची बीजप्रक्रिया आपण करणं गरजेचं आहे. तर सोयाबीन पिकामध्ये बीजप्रक्रिया करत असताना कार्बॉक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% हे संयुक्त बुरशीनाशक 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये बीजसंस्करण आपण केलं पाहिजे. त्यानंतर हे बियाणं बीजप्रक्रिया केल्यानंतर आपण सावलीत तसंच त्याला ठेवायचं आहे आणि नंतर त्या पाठोपाठ रासायनिक कीटकनाशक थायमिथॉक्झॅम 30% FS 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये या रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे. आता रासायनिक बुरशीनाशक त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्यानंतर सर्वात शेवटी जीवाणूसंवर्धक म्हणजेच रायझोबियम या जीवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया आपण केली पाहिजे. आता रायझोबियमची बीजप्रक्रिया करत असताना सोयाबीनसारखं पीक असेल किंवा तुरीसारखं पीक असेल तर या वेगवेगळ्या पिकांसाठी रायझोबियम हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर त्यामुळं आपल्याला यावेळेला सोयाबीन पिकासाठी जे रायझोबियमचे जीवाणू आहेत त्या जीवाणूचं संस्करण आपल्याला 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात करायचं आहे. त्यानंतर PSB ज्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच स्फुरद विरघळणारे जीवाणू असं म्हणतो, या स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूची 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपण बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता आपण बघतोय की रायझोबियम आणि PSB हे आता आपल्याला द्रवरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि एक लिक्विड कन्सोर्शिया म्हणजे एकाच बाटलीमध्ये आपल्याला रायझोबियम आणि PSB हा लिक्विड कन्सोर्शियासुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर या जीवाणूसंवर्धकाची 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपण बीजप्रक्रिया करू शकतो. आणि सरते शेवटी आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची सुद्धा बीजप्रक्रिया आपल्या बियाण्याला जर केली तर आपल्या सोयाबीन पिकाच्या बियाण्याचं संरक्षण मर रोग, मुळकूज रोग, कॉलर रॉट, चारकोल रॉट यासारखे जे संधिसाधू बुरशींमुळे होणारे रोग आहेत जे एकतर बियाण्यापासून किंवा मातीपासून आपल्या पिकाला उद्भवत असतात तर त्या पिका त्या या रोगांपासून आपल्या बियाण्याचं आपल्या रोपांचं पिकांचं आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी करता येईल. तर शेतकरी बंधूंनी सोयाबीन पिकामध्ये बियाणं निवडल्यानंतर पेरणीपूर्वी त्या बियाण्याला बीजप्रक्रिया FIR या अनुक्रमानेच करावी. धन्यवाद.
1: धन्यवाद मगर सर. यानंतर सोयाबीन पिकांचं जे लागवडीचं अंतर आहे आणि सोयाबीन लागवडीची वेळ आहे तर ती वेळ आणि अंतर कशा काय सांगू शकाल सर?
2: आता पेरणीच्या वेळेच्या बाबतीत बोलायचं झालं जून महिन्यामध्ये जसं पावसाला सुरुवात होते त्यानंतर लगेच शेतकरी पेरणीसाठी घाई करतात. परंतु काय होते की जोपर्यंतचं जमिनीची तहान पूर्णपणे भागल्या जात नाही तोपर्यंत सहसा सोयाबीनची पेरणी करू नये. आता सोयाबीन पेरणीसाठी सर्वोत्तम काळ जर आपण धरला तर तो म्हणजे जून महिन्याचा 3rd आठवडा ते जुलै महिन्याचा 2rd आठवडा किंवा मग 75 ते 100 मिलीमीटर तरी पाऊस पडायला हवा जेणेकरून जमिनीची पूर्णपणे तहान भागला जाईल. आता भरपूर वेळा असं बघितलं जाते की शेतकरी बांधव हे जेव्हा 5 ते 10 जून दरम्यान जेव्हा पाणी पडते तर 10 ते 12 जून दरम्यान शेतकरी बांधव सोयाबीनची पेरणी करतात. त्यानंतर मात्र मग 12 ते 15 दिवस पाऊस येत नाही. मग अशा वेळेस काय होते की वरून सूर्यप्रकाश प्रखर असतो आणि खालूनसुद्धा जो काही ओलावा राहतो त्याचं बाष्पीभवन होतं म्हणजे गरम वाफेत रूपांतर होतं आणि जमिनीमध्येच जी काही आपण पेरणी केलेले बियाणे आहेत ते उगवण न होता ते जमिनीतल्या जमिनीतच तिथल्या तिथेच ते सडून जातात. त्यामुळे उगवण क्षमतेचा मोठ्या प्रमाणात तिथे प्रॉब्लेम निर्माण होतो. त्याकरिता पेरणीची वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी पेरणीची वेळ बघितली असता ती म्हणजे जून महिन्याचा 3rd आठवडा ते जुलै महिन्याच्या 2rd आठवड्यापर्यंत. मात्र जुलै महिन्याच्या 3rd आठवड्यापर्यंतसुद्धा पेरणी करू नये कारण अति उशिरा जर सोयाबीनची पेरणी केली असता उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात मग घट संभव येऊ शकते. आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ते म्हणजे पेरणीचं अंतर. आपल्याकडे असं जर बघितलं तर शेतकरी बांधव हे मोठ्या प्रमाणात पेरू पद्धतीनं सोयाबीनची पेरणी करतात. आता पेरू पद्धतीनं आपण जेव्हा सोयाबीनची पेरणी करतो तर त्यामध्ये अंतरसुद्धा कमी लागतं. त्यामध्ये 30x8 सेंटीमीटर किंवा 45x5 सेंटीमीटरवर आपण पेरू पद्धतीनं सोयाबीन पेरतो. त्यामध्ये लवकर येणाऱ्या जातींचा समावेश राहतो. परंतु माझं इथे शेतकरी बांधवांना सांगणं राहील की सोयाबीनची पेरणी करत असताना ते मुख्यतः जर टोकन पद्धतीने केली जसे पेडीकेवी आंबा आणि सुवर्ण सोयासारखी जी वाण आहेत ती 45x10 सेंटीमीटर या अंतरावर जर पेरणी टोकन पद्धतीनं केली तर फारच चांगलं होईल. त्याबरोबरच बियाणेसुद्धा कमी लागेल आणि योग्य प्रमाणात योग्य वेळी जर बियाण्याची पेरणी केली तर उत्पादनात निश्चितच वाढ होईल.
1: बरं, झाडोदे सर, आपण सोयाबीनच्या लागवडीचे अंतर आणि वेळेच्या संदर्भात तर माहिती सांगितलीच, पण तण नियंत्रण सोयाबीन पिकांवर कशा पद्धतीनं करणं योग्य राहील काय सांगाल?
2: आता तंत्र नियंत्रणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पावसाचा जेव्हा शिरवा येतो तेव्हा मात्र शेतकऱ्यांनी सर्वात आधी तर जांभूळवाई करणं फार आवश्यक आहे. म्हणजे सुरुवातीची जी ते काही निघालेली तण राहतात ती तिथल्या तिथे निघून जातात. त्यानंतर आपण मग रासायनिक तणनाशक जर वापरायचे असेल तर उगवणपूर्व काही तणनाशक आहेत, त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे पेंडी मिथॅलिन 30% EC जे बाजारामध्ये स्टॉम्प या नावाने मिळते, ते आपण 1 ते 1.5 लिटर प्रति एकर या प्रमाणात आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा मग पेंडी मिथॅलिन 38.7% EC जी की जे बाजारामध्ये स्टॉम्प एक्स्ट्रा या नावाने मिळते, ते 600 ते 700 मिली प्रति एकर या प्रमाणात आपण फवारणी करू शकतो. किंवा मग डायक्लोसुलाम 84% WDG म्हणजे स्ट्रॉंग आर्म या नावानं ते बाजारामध्ये मिळतं, ते 10 ते 12 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपण फवारणी करू शकतो. येथे मात्र शेतकऱ्यांनी एक काळजी घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी आपण स्ट्रॉंग आर्मची फवारणी करू, जर दुर्दैवानं आपलं सोयाबीनची पहिली पेरणी फेल गेली, दुर्भाग्यानं फेल गेली आणि दुबार पेरणीचा आपण विचार केला, तर अशा वेळेस तिथे आपण तूर किंवा दुसरं एखादं पीक लावू शकत नाही. त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये तण उगवणपूर्व जे काही आपण तणनाशक फवारणार तर ते कोणत्या पिकाला चालतं आणि कोणत्या पिकाला चालत नाही हे सुद्धा इथे बघणे आपलं गरजेचे आहे. त्यानंतर उगवणपश्चात काही तणनाशक आहेत की जे सोयाबीन पिकामध्ये आपण जवळपास पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी आपण ते फवारायला पाहिजे. त्यामध्ये प्रचलित काही तणनाशके आहेत, त्यामध्ये इमॅझिथायपीर अधिक इमॅझामॉक्स 70% WG म्हणजेच ते बाजारामध्ये ओडिसी या नावानं मिळतं, तर ते 40 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. किंवा मग प्रोपॅक विझाफॉप 2.5% अधिक इमॅझिथायपर 3.75% WWM जे की बाजारामध्ये शाकेद या नावाने मिळते, ते 800 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. किंवा मग फोमेसाफेन 12% अधिक विझालोफॉप इथाईल 3% EC की जे बाजारामध्ये अमोरा या नावाने मिळतं, ते 600 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. किंवा मग सोडियम ॲसिफ्लोरफेन 16.5% किंवा प्लस क्लॉडिनाफेप प्रोपॅडिल 10% EC ते 4 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये आपण त्याची फवारणी करू शकतो. तर हे जी काही तणनाशकं सांगितलेली आहेत त्यापैकी कोणतेही एक तणनाशक आपण याची उगवणपश्चात फवारणी करू शकतो.
1: बरं, तर रुपेश झाडोदे सर, आपण तण नियंत्रणाच्या संदर्भात शेतकरी बांधवांना माहिती दिलीत. सोयाबीन पिकांवरील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं काय सांगाल?
2: आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सांगण्याच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा केव्हा शेवटची जांभूळवाई करणार आहात तर त्या अगोदर शेतामध्ये 1 ते 2 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत हे मात्र नक्की टाकायला पाहिजे. त्यानंतर आपण रासायनिक खतं मात्रेच्या बाबतीत जर विचार केला तर 1 सोयाबीन पिकाला जवळपास 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश असं लागतं. त्याबरोबरच हे एक तेलवर्गीय पीकसुद्धा आहे, त्यामुळे याला गंधक याचीसुद्धा आवश्यकता आहे, त्यामुळे प्रति हेक्टरी आपण 10 किलो गंधकसुद्धा इथे टाकू शकतो. आता शेतकरी बांधवांना इथे प्रश्न पडतो की कोणतं खत हे किती प्रमाणात टाकायला पाहिजे. मुख्यतः शेतकरी बांधव खताच्या बाबतीत हे फक्त युरिया किंवा DAP मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतात, परंतु इथे मी शेतकरी बांधवांना काही खतांचे पर्यायसुद्धा सुचवू इच्छितो. त्यामुळे सर्वात पहिला पर्याय, जे शेतकरी बांधव 10-26-26 खत टाकत असतील तर पर्याय आहे 46 किलो 10-26-26 अधिक 16 किलो युरिया अधिक 75 किलो SSP. हे तीनही खतं ही पेरणीच्या वेळेस द्यायची आहेत. किंवा जे शेतकरी बांधव 18-18-10 ही खत वापरत असतील त्यांच्यासाठी 70 किलो 18-18-10 अधिक 75 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 10 किलो म्युरोटॉप पोटॅश हे मात्र पेरणीच्या वेळेसच वापरायचे आहेत. किंवा जे शेतकरी बांधव 20-20-0 हे खत वापरत असतील त्यांच्यासाठी 60 किलो 20-20-0 अधिक 75 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 20 किलो म्युरोटॉप पोटॅश याचा वापर करू शकता. किंवा जे शेतकरी बांधव 12-32-16 या खताचा वापर करतात त्यांच्यासाठी 75 किलो 12-32-16 7 किलो युरिया हे पेरणीच्या वेळेसच आपल्याला द्यायचे आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधव यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा तिथे वापर करू शकतात.
1: अच्छा, डॉक्टर मगर सर, भविष्यामध्ये जे काही सोयाबीन पिकांवर किडी आणि रोग येण्याची शक्यता आहे तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी

0: सुरुवातीपासूनच काय काळजी घेतली पाहिजे काय सांगाल आपण?
1: जसं की आपण बघितलं की सोयाबीन पिकाचं बियाणं निवडल्यानंतर त्याला आपण बीजप्रक्रिया केली पाहिजे, बीजप्रक्रिया करून पेरणी केली पाहिजे. त्यानंतर आपलं शेत आणि आपलं पीक हे तणमुक्त कसं राहील यावरती आपण जोर दिला पाहिजे. कारण की आपल्या शेतामध्ये जर पर्यायी खाद्य वनस्पती किंवा तण जर असतील तर त्यामुळं कीड आणि रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकामध्ये वाढू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आपलं शेत तणमुक्त ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि तणमुक्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण जर आपलं सोयाबीन पीक मुख्य पीक पेरणी वेळेसच जर आपण आंतरपीक पद्धतीचा समावेश केला तर त्यामध्ये मध्यम भारी जमीन जर असेल तर त्या सोयाबीन तूर एकास दोन या प्रमाणात किंवा दोनास चार या प्रमाणामध्ये जर आपण आंतरपीक घेतलं तर आपल्याला सोयाबीन पिकाचा सुद्धा निव्वळ फायदा त्यातून आपल्याला मिळू शकतो आणि तुरीचंही आपल्याला उत्पादन त्यातून मिळू शकतं. तसंच बऱ्याच वेळेला सोयाबीन पिकामध्ये कापूस या अनुषंगानं एकास एक किंवा एकास दोन हे प्रमाण आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याचबरोबर जर आपण विचार केला जर कोरडवाहू शेती आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला धान्य चारा व कडधान्याची गरज भागवण्याकरता आणि अधिक आर्थिक लाभ मिळवण्यासाठी सोयाबीन अधिक ज्वारी अधिक तूर या त्रिस्तरीय आंतरपिकाचा समावेश आपण करू शकतो. त्यामध्ये सहास दोन दोनास एक या पद्धतीनं किंवा नवास दोन दोनास एक या पद्धतीनं आपल्याला या आंतरपीक पद्धतीचा समावेश त्या ठिकाणी करता येईल. आणि या पद्धतीने जर आपण त्यामध्ये आंतरपिकांचा समावेश केला तर बऱ्याच अंशी आपल्या शेतामध्ये तणांचंही प्रमाण तिथे कमी होण्यास मदत आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं की जर आपण बीजप्रक्रिया केलेली आहे आणि सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या 15 दिवसानंतरच या खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकामध्ये होत असतो, तो थायमिथॉक्झॅम 30% FS या कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्यानंतर 1.5 ते 1.5 महिन्यापर्यंत तो लांबणीवर राहतो. म्हणजे त्यावेळेला आपल्याला खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव हा कमी स्वरूपात तिथे जाणवतो. त्या दृष्टिकोनातून बीजप्रक्रिया करणं जेवढं महत्त्वाचं आहे, त्यानंतर आपलं सोयाबीन पीक उगवणीनंतरसुद्धा आपण आपल्या शेतामध्ये पिवळे चिकट सापळे जर लावले तर आपल्याला त्यातून रस शोषण करणाऱ्या किडींचं आपल्याला प्रभावी व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येईल. जर प्राथमिक स्वरूपाचा किडीचा प्रादुर्भाव जर आपल्याला आढळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये निंबोळी अर्क 5% फवारणी आपण तिथे जर केली तर बऱ्याच अंशी आपल्याला किडीचं प्रभावी व्यवस्थापन करता येतं. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोजायक या विषाणूजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होताना आपल्याला काही गेल्या 4-5 वर्षापासून दिसत आहे. तर त्या अनुषंगानं जसं सरांनी आपल्याला सांगितलं की पिडीकेवी आंबा आहे किंवा सुवर्ण सोया आहे यासारख्या वाणांचा जर आपण लागवड केलेली असेल तर या वाणांवरती या पिवळा मोजायक या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला बऱ्याच अंशी कमी आढळतो. तर त्या दृष्टिकोनातून जर पिवळा मोजायक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर टाळायचा असेल तर पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर आपल्याला तिथं करावा लागेल, निंबोळी अर्काचा वापर आपल्याला करावा लागेल. आणि नंतर मग आपल्या उभ्या पिकामध्ये जर आपल्याला किडींचा प्रादुर्भाव होताना दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. परंतु कोणतंही रासायनिक किंवा निंबोळी अर्क किंवा जैविक कीटकनाशक वापरत असताना किंवा कोणतंही रसायन वापरत असताना त्यामध्ये तणनाशक असेल, वाढ संजीवकं असतील किंवा वर खतांची फवारणी असेल तर ते कोणतंही रसायन फवारणी करत असताना पाण्याचा सामू मात्र 5.5 ते 6.5 दरम्यान असणं गरजेचं आहे. ढोबळमानानं जर आपण विचार केला तर 6 ते 7 दरम्यान आपल्या पाण्याचा सामू असणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्याही फवारण्या आपण करत आहोत त्या प्रभावीपणे ठरू शकतील तर प्रभावीपणे कार्य करू शकतील. तर या अनुषंगानं आपण या पाण्याचा सामूसुद्धा लक्षात घेतला पाहिजे आणि कोणत्याही रसायनाची फवारणी करत असताना एका रसायनामध्ये बाकीचे रसायनं मिसळून फवारणी करणं हे प्रकर्षानं आपण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर फवारणी करताना अंगरक्षक साधनांचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर आपण आपला रासायनिक कीटकनाशकं असतील, रासायनिक तणनाशकं असतील, रासायनिक खतं असतील यांचा जर आपण योग्य पद्धतीनं सुयोग्य वापर जर केला तर बऱ्याच अंशी आपला खर्चसुद्धा पीक व्यवस्थापनावरला कमी होऊ शकतो आणि आपल्याला पीक व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन हे कमी खर्चामध्ये सुद्धा आपल्याला यशस्वीरित्या करता येऊ शकतं.
0: धन्यवाद मगर सर. यानंतर डॉक्टर दीपक कचवे सर, आपण सोयाबीन पिकांच्या सुधारित लागवडीच्या संदर्भात काय संदेश द्याल शेतकरी बांधवांना?
2: तर शेतकरी बंधूंनी, आत्ता आपण चर्चा केल्याप्रमाणे जे काय सोयाबीनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उगवण क्षमता तपासणी केल्याशिवाय पेरणी करणे नाही. त्यानंतर बियाण्याला बीज प्रक्रिया, त्यामध्ये बुरशीनाशकांची, त्यानंतर कीटकनाशक, त्यानंतर जैविक खते, त्यानंतर योग्य पाऊस झाल्यानंतर म्हणजेच 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर रुंद वरंबा सरी यंत्राच्या सहाय्याने म्हणजेच BBF वर योग्य खोलीवर आणि योग्य अंतरावर पेरणी करणे, आणि त्यानंतर जे काय तणनाशक आपल्याला फवारायचं आहे ते पेरणीनंतरचा असो किंवा पेरणी पूर्वीचा असो, ते योग्य वेळी योग्य जमिनीमध्ये ओल असताना फवारणे, सोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे, हे अत्यंत महत्त्वाच्या बाबी या सोयाबीनच्या बाबतीत सांगता येतील.
0: धन्यवाद सर. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञ म्हणून डॉक्टर दीपक कचवे सर, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, तसेच डॉक्टर प्रमोद मगर सर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, आणि डॉक्टर रुपेश झाडोदे सर, विषय विशेषज्ञ कृषी विद्या, तर ही तीनही तज्ज्ञ मंडळी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेली होती आणि शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकांच्या सुधारित लागवडीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती या चर्चेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली. तर सर्व तज्ज्ञ मंडळींचे मी या ठिकाणी आकाशवाणीच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.
3: धन्यवाद.
4: धन्यवाद.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण सोयाबीन पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची चर्चा ऐकलीत. या चर्चेमध्ये सहभागी झाले होते डॉक्टर दीपक कचवे, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, आणि डॉक्टर रुपेश झाडोदे, विषय विशेषज्ञ कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. या चर्चेचं संयोजन केलेलं होतं मृणालिनी दहिकर यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो, आता कार्यक्रमात वळूया थोडंसं मनोरंजनाकडं आणि ऐकूया निवडूंग या चित्रपटातील एक सुंदर रचना.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण निवडून या चित्रपटातील पद्मजा फेणानी जोगळेकर यांच्या स्वरातील गीत ऐकलात. गीत होतं सुरेश भट यांचं आणि या गीताला संगीत दिलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान याप्रमाणे: मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गेले 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलं गेलेलं कमाल तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: ब्रह्मपुरी 43.3, चंद्रपूर 41.2° सेल्सिअस, नागपूर 40.8, वर्धा 41.9 आणि यवतमाळ या ठिकाणी 42° सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे 43.3° सेल्सिअस नोंदवलं गेलं. हवामानाचा पुढील अंदाज याप्रमाणे राहील: तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तविण्यात आलेला आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपला किसानवाणी कार्यक्रम आता मात्र समाप्त करण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा परत भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत मृणालिनी दहीकर घेते आपली रजा. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसानवाणी.

0: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
0: सूक्ष्म अन्न द्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
1: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
0: किंमत कमी, उत्पन्न नामी।
1: संपर्क 950 377 47 97।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले. याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरात मध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्री केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळं या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटिक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमएफसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.